0: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Bring it on, baby.
3: कसं काय मंडळी?
4: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
3: कसं काय मंडळी.
5: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
3: कसं काय मंडळी?
6: कसं काय मंडळी?
3: कसं काय मंडळी?

मंडी हूँ. नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑल रेम फ्री. कसं काय मंडील कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे. आपलं वीकेंड एकदम लाईव्ह आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सो मंडी हो, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा ऑरएम फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे, एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि विशेषतः आज रविवार 14 जून आहे, आपलं रविवार संडे एकदम संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. आणि विशेषतः उद्या मंडी हो सोमवती अमावस्या साजरी होणार आहे. या दिनानिमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. विशेष दिवस आहे शिवभक्तांसाठी, तसेच खंडेरायाच्या भक्तांसाठी सुद्धा. उद्या विशेषतः जेजुरीमध्ये महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने कार्यक्रमाचे आरंभही शुभारंभ मी करणार आहोत. जाऊया थेट जेजुरीला, ऐकूया मल्हार मार्थंड.

हॅलो सिग्मंडी, परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. ऑडियम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 9 to 10 AM. विशेषतः डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता. कोणाचं वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलं निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंदास. 5250-6200 फॉर युअर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, नाहीतर फोन सुद्धा करा. ऑन का चौंद विकात हवाय स्वसंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी आपलं वीकेंड, आणि विशेषतः आज संडे एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही होतच. 10 PM विजय भाटे, सोनाली सोनावणी आणि साठी कलाकार रंजस मधुरावासा दिन सजलाई आपल्या सगळ्यांसाठी आहे. मंडळी हो, आस्वाद घेऊया.

म्हणजे हो अभय जोधपूरकर आणि साथी कलाकारांची समुद्र आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. या गीताची मागणी केलेली आहे, मेसेज आली आहे फ्रॉम विनय तत्या व्रिव्हेन्यो आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आपल्या पत्नीसाठी आयुषाबाई, कारण उद्या यांचा वाढदिवस असणार आहे. सो ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाही पाठवतो. आणि विशेषतः शुभेच्छा पाठवत आहे चिमुकली रिथाना भाई, पती विनय, सासूबाई जे आहेत माला, सासरे जे आहेत राम, आई दमंती, बाबा परसराम आणि सर्व परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. आस्वाद घेऊया नवसाची गौराई.

0: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा ऑरेंज फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. मृदमयी आणि चिन्मयी यांची सुमधुर आवाज आहात. येलकोट देवाच्या या गीताची मागणी केलेली आहे. मेसेज आली प्रीतीदेव जीव कॉम बिनवा आणि विशिष्ट डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू भाऊ जे आहे ते शिवराव कानू ऑफ कॉम बिनवा, कारण उद्या यांचा वाढदिवस असणार आहे. तेव्हा ऑरेंज फ्री आणि कसं काही मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. तसेच सर्व देवजी परिवार आणि गणेश गौरी मंदिर ऑफ कॉम बिनवा यांचे सर्व सदस्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. यांच्यासाठी विशेषतः येलकोट देवाचा आस्वाद घेऊया.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: म्हणू कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3 कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे। एक्झॅक्टली 9:30 वाजले ताल एफ एम वर, सो मंडळी हाफ एन आवर टू गो। रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता, कारण प्रति वीकेंड चालू आहे। आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत, धमाल करण्यासाठी आम्ही आहोत आणि विशेषतः आज संडे आहे। डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता, मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर फोन सुद्धा करा। औन का सौंद स्वसंजीस आपल्या सगळ्यांसाठी वाजवतोय प्रतिम गाणं, निक शिंदे आणि सोनाली सोनावडी यांच्या मधुर आवाजात मेकअप शेकअप। येस म्हणजे हो आम्ही आहोत 10 पर्यंत, तेव्हा एन्जॉय करायचं आहे कसं काय मंडळी कार्यक्रम।

0: रसिक मंडळी रहूत रहूत निधी हेगडे आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात सुभेदार या मूवी मधलं गाणं आहे, हल्दी गाणं आहे आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फॉर वैष्णवी बालनाक ऑफ कॉम्बिनोआ याच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे सर्व बालनाक परिवार ऑफ कॉम्बिनोआ. आस्वाद घेऊया.
1: पहिल्यानं पुजलार पुजली

आणि येस म्हणजे उघडे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी घरी आहात आणि आहारी चालू आहे साफसफाई चालू आहे गाडीमध्ये आहात कामावर आहात देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात सुद्धा आहात किंवा विशेषतः आपण समुद्र किनारी आहात तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल गाणं आहे कोळीगीत तर व्हायलाच पाहिजे वीकेंडमध्ये तेव्हा वैशाली सामंत आणि साथी कलाकारांचे समुद्र वाजात आपल्या सगळ्यांसाठी वेसवची पारू आस्वाद घेऊया

म्हणजे वीकेंड म्हटलं तर थोडं आराम आणि जास्त मस्ती करायची आहे, हळूवारपणे सुरुवात करायची आहे, पण संध्याकाळपर्यंत मस्तीच मस्तीच व्हायला पाहिजे. टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचं नाही सुद्धा, कारण वीकेंड चालू आहे आणि स्पेशल गाणं आणि धमाल गाणं वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी. वेट मूवी मधलं गाणं आहे वेट लावलंय, विशाल ददलानी आणि अजय गुगावली यांच्या मधुर आवाजात आस्वाद घेऊया.

जीनियस म्हणजे हो जीवनामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी पाहिजे बरं का, सुख समाधान हे सगळं पाहिजेचं. पण संजू राठोड काय म्हणतो आणि सोनाली सबणे यांच्या सुमधुर आवाजात सुद्धा ऐकूया लडकी पाहिजे.

आणि येस म्हणजे आपलं वीकेंड एकदम सुपर दुपर आणि आपलं मूड एकदम सुपर दुपर करण्यासाठी विशेषत आज आदर शिंदे आणि आनंद जोशी यांच्या सुमधुर आवाजात हे स्पेशल गाणं आहे नाचा दाना. नाचण्याची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंदास. वीकेंड चालू आहे तर करायचंच आहे. म्हणजे हो, एन्जॉय दिस सॉन्ग. सुपर दुपर या मूवी मधलं गाणं आहे नाचा दाना. एन्जॉय.

क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवत होतो लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑनली ऑन ऑरएम फ्री, तुमच्या सगळ्यांसुद्धा हे गाणंही वाजवतो. रोहित रहूत, सोनाली सोनावणी यांच्या समुद्र आवाजात सुंदरा सुंदर पद्धतीने या सुंदर कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया मंडळी. हो, आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये. टिल देन कुठे असाल तुम्ही, हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड, हॅपी संडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.

Rambuli. Kac, hodí ujít zeho pár. Kac sa nebyl pár sakba ďasoní kari, keď na peča čáne, keď koči koči doky mo čáne, keď také sakba pán potáp, keď zrie sa World Cup FIFA ke máči dek, hej. Aby katýr ego gít čere tá Liverpool, hoj. Nirec gup madhu gejde hoan, ale gít to ham nie čelávať, isa i sab sangat ťa loke nám. Mr. Sarju, hej gít toho khatý Sarju, kusí rehe názi kari ke. गुब्बर का नाजिया है साजू मिस्टर साजू गंगू एदू प्रतिमा दीना व्यापेन अपाया मालिनी मेविशा है गीत तो लोग नाम लिवरपूल जितना कोई खुशी रहला है वर्ल्ड कप फीफा देखे के और फुटबॉल खेले के तो है गीत तो लोग नाम